किशोर कुमार आणि हेमलता यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं परख चित्रपटाचं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना. आपण ऐकलीत चतुका खसराब मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातली यानंतरची रचना व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30%.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
3: शनिवार 15 ऑगस्ट रोजी

0: 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पार्श्वगायक मन्ना डे आशा भोसले आणि सकरंच्या आवाजातलं हे गीतकार प्रदीप यांचं गीत होतं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं, चित्रपट होता तलाक. आणि कर्के बातली या इतर चिरेषणा व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात. व्यावसायिक विश्रांतीनंतर आपण जेव्हा कार्यक्रमात पुन्हा लोटाल तेव्हा संगीतकार राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनातलं एम जी हशमत यांचं गीत असेल आवाज लता मंगेशकर, चित्रपट विश्वनाथ.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक, सिग्नल.

0: जवळ लक्ष्मी रोड पुणे।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
2: राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना एम जी हशमत यांची, आवाज लता मंगेशकर, चित्रपट विश्वनाथ।

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमच्या 12 वर्षांची यशस्वी परंपरा 8,000 अधिक जोडप्यांना यश स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर येथे
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम.

0: पुणे आय केअर, सहंज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 यावेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: शतवर्षाच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. टक्कर चित्रपटातल्या या गीताना आवाज कुमार सानू, रचना माया गोविंद यांची, संगीतकार अनु मलिक. अरिशतो आज हिंदी चित्रपट सृष्टीतला बॉलिवूड मधला ही मॅन अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेता आणि निर्माता याचा आज जन्मदिवस, त्या अनुषंगाने कार्यक्रमातलं हे टक्कर चित्रपटाचं गीत आवाज.

0: श्रोतो, अभिनेता आणि निर्माता सुनील शेट्टी याच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने हे कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं. ते टक्कर चित्रपटातलं, आवाज कुमार चानू यांचा होता. याबरोबरच चंदुकाका सराफ मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळच्या 11:58 झाली आहेत. वेळ ठळक बातमीपत्राची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तिरंगा यात्रा होणार आहे. डेक्कन परिसरातून दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे. परभणीतही तिरंगा सायकल आणि बाईक रॅली उत्साहात साजरी झाली. सांगलीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक परिसरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत 300 फूट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरला. भूकंपाचा धोका टाळण्यासाठी नाशिकमधील धोकादायक इमारतींचं फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व संबंधित प्रशासनांना दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणं सुरक्षित असून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे असं प्रसाद यांनी सांगितलं. पुणे शहरातील अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये शिक्षण, कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीनं संवाद परिवर्तन यात्रा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. पुणे पोलीस आणि धनकवडी इथल्या आदर्श मित्र मंडळानं याचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाचं उद्घाटन आज होणार आहे. सहकार चळवळीचे जनक डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी काल अहिल्यानगर इथं केली. यंदाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे, तमाशा कलावंत मालती इनामदार यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या नारळी पौर्णिमेला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: आकाशवाणी नेटवर्कडे पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:32 झाले.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतो, हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. 12:15 झाले. आता फोन इन आपली आवड हा कार्यक्रम ऐकूयात. सादर करते प्रसाद कुलकर्णी, कार्यक्रम फोन इन आपली आवड.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे, बोला.
1: हो नमस्कार, मी तळेगाव मडवे बोलतेय.
0: हा नमस्कार ताई, बोला.
1: नमस्कार. हा सुनंदा मडवे.
0: हा सुनंदा ताई, बोला बोला.
1: हा हा, मला आता मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे ना.
0: हो फोन इन आपली आवड हा मराठी गीतांचा.
1: हो हो, तर मला आता हे गाणं ऐकायचंय. नाम आहे आदियंती, नाम सर्वसार आहे बुडत्याला नौका, देव दे आधार. हे गाणं ऐकायचंय मला.
0: वा वा वा, फार सुंदर.
1: सुमन कल्याणपूरकरांचा आवाज येतो.
0: होय होय. तुम्हाला हे गाणं का बरं ऐकायचं असं विचारलं तर काही त्याचं काही कारण?
1: हो सांगते ना, हे गाणं जीवनाचं रहस्य सांगते.
0: बरोबर.
1: आपण नामस्मरणाने खरोखरच सुखी होतो.
0: हो खरं.
1: त्यात समाधानी शांती आनंदी राहतो.
0: हो.
1: आणि षट्रिपूंचा त्रास होत नाही.
0: खरं.
1: राहणे यासारखे सुख नाही, म्हणून हे गाणं मी सांगितलं.
0: अगदी खरं आहे. आणि सुनंदा ते कसं आहे की शेवटी असं हे नाव कोणाचं घेणं, म्हणजे आपलं आपण म्हणूया की आपलं जे श्रद्धास्थान आहे त्याचं नामस्मरण करणं, याचा अर्थ आपण त्याला पूर्णपणे शरण जाणं. आणि तुम्ही म्हणला तसं की एकदा शरण गेलो की मग आपल्या आजूबाजूला जी काही सुख दुःख आणि ते जे काही येतं त्या कशाचाच आपल्याला त्रास होत नाही.
1: होत नाही. बरोबर आहे. अखंड नामस्मरण ठेवलं ना
0: तर
1: आपल्याला कधीच त्रास होणार नाही.
0: आणि ही चांगली सवय आहे असं मला वाटतं. बरेच जण मुखाने नामस्मरण करत राहतात किंवा वेळ मिळाला तर वहीमध्ये नामस्मरण लिहून काढत असतात. अनेक व्रत घेतलेली असतात लोकांनी नामस्मरणासाठी, किंवा काही जण माळा जपतात. तर त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येक जण करत असतो, पण प्रत्येकाला मनाला शांती हवी आहे म्हणून हे सगळं चाललेलं असतं.
1: तर कुलस्वामींनी नेवाशाची मोनीराज आहे, मोनीराज देवस्थान.
0: अच्छा. बर बर बर.
1: म्हणजे नेवाशाला ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली ना.
0: हो हो हो.
1: हा ते आमचं नेवासं गाव आहे.
0: अरे वा, छान छान, किती छान.
1: हो, हो.
0: म्हणजे काही पुण्य लागतं त्यामुळेच तर आपल्याला अशा ठिकाणी जन्म मिळतो असंही म्हणूया आपण.
1: हो खरंच आहे. आणि आपलं थोडंफार पुण्य असल्यामुळे आपल्याला तो कुलस्वामींनी मिळालं याच्यात खूप आनंद आहे.
0: हो खरं खरं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे आपली जबाबदारी पण वाढते की अशा जर ठिकाणी आपला जन्म असेल किंवा तिथले आपलं काही कुलस्वामींनी असेल तर ती जबाबदारी घेऊन आपण वागलं पाहिजे. आपण कोणाला दुखवता कामा नये.
1: बरोबर.
0: बरोबर. चालेल सुनंदाताई, मग हे अशोकजी परांजपे यांचं जे गीत आहे सुंदर, तर ते ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. धन्यवाद.
1: हो हो चालेल. थँक्यू.

0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे.
1: सर माझं नाव कौस्तुभ आवत सर.
0: नमस्कार कौस्तुभ जी, बोला.
1: सर आपलं नाव कळू शकेल मला?
0: माझं नाव मी प्रसाद कुलकर्णी बोलतोय, बोला.
1: ओके सर, मी खूप वर्षापासून आपला फोन इन आपली आवड हा कार्यक्रम ऐकतोय आणि खूप छान वाटतं मला.
0: बर, तुम्ही पण पहिल्यांदाच फोन केलात का या कार्यक्रमाला?
1: येस सर.
0: हा,
1: म्हणजे मी ट्राय खूप दिवसापासून करत होतो पण आता माझा लक समजावं तो कनेक्ट झाला तुमच्याशी.
0: बरोबर, तुमचं स्वागत आहे या परिवारामध्ये. कारण फोन इन आपली आवड कार्यक्रमाचा बराच मोठा श्रोतृवर्ग आहे, तर त्याच्यात तुमचंही स्वागत आहे. बोला बोला, आज कोणतं गाणं ऐकूया?
1: आज मला सर अनामिका हे गाणं हवं होतं, जुन्या गावातलं, मेरी भिगी भिगी सी.
0: अरे चा, पण बरं का कौस्तुभजी, हा कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, म्हणजे मराठी गीतांचा कार्यक्रम आहे.
1: ओके ओके,
0: तर त्यामुळे आपल्याला मराठी गीत ऐकायचं आहे.
1: मग सर पावसाळा चालू आहे, त्या संदर्भात एखादं गाणं मी सुचवू शकतो?
0: हो अगदी जरूर. अरे वा, म्हणजे काय प्रश्नच नाही, बोला.
1: मला सर हे ऐकायला आवडेल ते मास्टर मास्टर मूवी म्हटलं,
0: नीलकंठ मास्टर या चित्रपटातलं.
1: हा, नीलकंठ मास्टर म्हटलं.
0: बर बर बर, जरूर जरूर. चालेल,
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद कौस्तुभजी.
1: कार्यक्रम असेच कार्यक्रम अजून आकाशवाणी पुणे केंद्राने चालवावी आणि आमच्या यंगस्टर मुलांनी.
0: अगदी जरूर, अगदी जरूर. आनंद निश्चितच आहे, कारण शेवटी असं आहे की हे चित्रपट असू देत किंवा ही गाणी असू देत, ही सादर सुद्धा केलेली आहेत आपल्या सगळ्या यंगस्टर्सनी, म्हणजे अगदी तरुण कलाकारांनी केलेली आहेत. कौस्तुभजी, श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आहे, गजेंद्र आहिर यांचं गीत आणि संगीत अजय अतुल यांचं आहे, तर त्यामुळे या सगळ्यामध्येच तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे आणि तो वाढतोय याचा आनंदही आहे. ऐकूया नीलकंठ मास्टर चित्रपटातलं गीत. धन्यवाद
1: सर. तुमचा असाच आवाज ऐकून आणि तुमचा नेहमीसारखाच असा कार्यक्रमासंदर्भात आवाज ऐकून आम्हाला खूप बरं वाटतं.
0: खूप खूप धन्यवाद, आपलं स्वागत आहे कायम. ऐकूया हे गीत, आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून हे गीत.